आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदलावाल्यान आम्ही उलयता. ऐकपनो आता बरोबर सवराचेर हिंदीतल्यान आणि सवरा 5 मिनटाचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावाल्यान सहक्षेपित करता.

जननी जन्मभूय हे दर एकल्याचे वैभव, आपली संस्कृताय, आपली भास, आपली परंपरा, आपले देशवासी याच्याविषयी सदाच आदर बाळगूया. देशाविषयी आमचा विचार सगळ्यां पहिली आम्ही करूया. सगळी मिळून आता गाऊया देशभक्ती गीत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: सुरू जावचे पयली बोडो मिक्सचर ताचे द्रावण करून झाडाच्या मुळांत घालप किंवा पेस्ट करून खोडार 50 सेंटीमीटर पर्यंत लावप हाजे मुळे वेलीचो रोगा पासून बचाव जाता. प्रत्येक वेलीक 10 ग्राम फॉरेट 10G घालून वेलीक कीड रोगा पासून वाचोवपाक येता. नीम केक वापरून सुद्धा झाडाक फायदो जाता. वेलीक जून जुलय म्हयन्यांत फुलां दिसतात आनी 180 ते 200 दिसांत म्हणल्यार डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत मिरी तयार जाता. तन्ने मिरीचे घोस काडल्यार 15 ते 20% इतले वजनाक नुकसान जाता. म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेवंक जाय की पूर्ण जून जाल्लेच मिरीचे घोस काडपाक जाय. मिरी सुकोवच्या पयली 1 मिनिट गरम उदकान बुडयल्यार सुकयतकीच बरी आनी काळी मिरयां मेळटात.
1: सुधारित मिरयां ह्या विशीं शिवानंद वागळे हांणी दिल्ली माहिती निकतीस तुमी आयकली. ही आशिल्ली शेतकामत्यां खातीर माहिती.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना मी उलयता. सकाळची सवरा 55 मिनिटं आणि 25 सेकंद जातात. अशी असा रूपरेषा आमच्या आयज वित्रापाच्या उरिल्ल्या कार्यावळींची.

ऐकपनो सातवारा 5 मिनिटाचे शुभ प्रभात. हा 2 दिन विशेष असले आयच्या दिसाचे खासलपण सांगता सुंदरशे संगीत आणि आयच संसारिक बालमजुरी दिस या दिसा निमतान ऐकून रवात. 7:30 उत्तर गोयच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांची मुलाखत आणि मुलाखत घेतली उषा नाईक. तर ऐकून विसरू नका आज सकाळच्या 7:30 शुभ प्रभात या कार्यावेळी संसारिक बाल मजुरी दिसा निमतान उत्तर गोयच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांची मुलाखत आणि मुलाखत घेतली उषा नाईक. 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळी चित्रसंगीत मराठी गीत ऐकून रावात. 9:30 10:05 आस्वाद घ्यात कातारांचं.

साडेदहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ हातून उस्ताद शाहिद परवेज यांच्या सतारवादनात राग देशकार तसंच पंडित रविशंकर यांच्या सतार वादन आणि उस्ताद अली अकबर खान यांच्या सरोदवादनात सरोदवादनाची जुगलबंदी तुमका ऐकू मेळली ताणी वाजिल्लो राग असतलो पलाश काफी 11:05 गाता रहे मेरा दिल 11:30 NCERT ची प्रायोजित कार्यवळ ऐकून रवात उमंग

दनपरां 12 वरांचेर कार्यावळींची रुपरेखा 12:05 असतुरी खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ हातून चुन्नी आणि बुकी गाणी ऐकूया शोभा फुलकार हांगेली आणि संगताक गीत गजलींची कार्यावळ आसतली खासा बायल कलाकारांनी गायली 1:05 कानावळा 1:40 सदाफुली आणि दनपरां 2:30 ऐकूया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ

चालवेळा 5:30 इंग्लिशीतल्या युवाणीन स्पोर्ट्स राऊंड ही कार्यावळ आसली. 5:15 कार्यावळीचेर उपरेश आनी हवामान. 7 रोजगार वृत्त. 15 शब्दली.

12 जून दिन विशेष आयचोय हो दीस आपले भितर कितलीशींच खाशेलपणां घेवन येता. 12 जून हो दीस बाल कामगार विरोधी दीस म्हणून आमी पाळटात. जगांत भुरग्यांक कामगार म्हणून राबोवंक जायना, तशेंच भुरग्यांचो सर्वांगीण विकास

ऐकपण आयच्या दिसाचे खाशेलपण तुम्ही ऐकले दिनविशेषातून. बालपण भुरगेपण म्हळ्यार स्वच्छंद आणि स्वर्ज जीवनाची एक मन जाचे जातू निरागस्त आसता, निष्पाप वृत्ती, असे हे मन भुरग्यांचे.

ऐकपनो आयज 12 जून बाल कामगार विरोधी दीस. ऐकपनो भुरगेपण म्हळ्यार एक स्फटिका सारखे निर्मळ मन, जंय खोट्या प्रतिश्ठेचे मुखवटे नासता, जंय एकमेकांक उदकान पळोवपाची एकमेका विशीं द्वेष भाव नासता. भुरगेपणाचो हो काळ खरेंच सुखाचो, जंय व्हड मनशां ल्हानाकडेन मोगान वागता, तांचे लाड करता, हट्ट पुरे करता. ल्हान भुरगीं ताणतणाव चिंता ह्या पासत खूब पयस आसता. जांचे मन एखाद्या कोऱ्या पाटये वरी स्वच्छ स्फटिका सारखे शुभ्र नितळ, खरेंच अशें म्हणटात की संवसारांत फुलांसारखे कोमल आनी भुरग्यांसारखे निश्पाप कोणूच ना. फकत खेळप, हेवटेन तेवटेन धांवप, उडयो मारप, बागडप, दुख्ख चिंता ह्या गजालींक तांच्या जगांत थारच नासता.

0: mostly done by the poorer class. But we need to bring the educated class into it as well. The government of India has also taken an initiative. By 2047, we aim to surpass China and become the leading producers of silk.
1: गोयभरातल्या टॅक्सी आणि रेंट कॅब व्यवसाय करपी व्यवसायिकांनी त्यांच्या वाहनाक स्पीड गव्हर्नर बसून घेवचे असे आवाहन गोय येरादारी खात्यान केला. स्पीड गव्हर्नर नसताना गाडी चलता असे नदरेक दिसल्यास परवाने स्थगित वा रद्द करपासयत कायदेशीर कारवाई करची पडटली अशी शिटकावणी येरादारी संचालनालयान जारी केल्या भौशीक कळवणेवरवी केल्या. रोटरी क्लब पणजी रिव्हिएराच्या निधीतल्यान 66 लाख रुपयाच्या आधारान दक्षिण गोय जिल्हो हॉस्पिटलात भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हस्तुकी केमोथेरपी युनिट सुरू झाले. या युनिटाक लागून दक्षिण गोयातल्या कॅन्सर दुयेंतींक केमो उपचारा खातीर बामोळीच्या गोय वैजकीय महाविद्यालय हॉस्पिटलात वचचे पडचे ना. स खाटींच्या ह्या युनिटात आधुनिक सुविधा दिल्या. हाचे वांगडाच दोन नवी आधुनिक एम्ब्युलन्स 108 सेवेतल्यान सुरू केल्यात. आयज बर्मिंगहॅमच्या एज बस्टनात जावपी यजमान इंग्लंड आणि श्रीलंका हांच्या मदीं आयसीसी बायलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकाची 10वी आवृत्ती सुरू जातली. पणजे वेळेन नोंद केल्या त्याप्रमाण गोयात कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस तर उण्यात उणे 24.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला. तशेंच कांय सुवातांनी मध्यम ते व्हडा प्रमाणात पावस पडू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.
2: प्रभातम् प्रभातम्

0: आमी केन्ना जेन्ना जात्रेंक वयता, काल्यांक वयता, फेस्ताक वयता, तेन्ना आमी पळयता की रस्त्याच्या शेजाऱ्याक किंवा भुरगे येता आनी बोलून विकता, खंयची कितें कितें विकता, म्हणजे कितें कितें वस्तू विकता. मागीर आमी बिचार वयता तेन्ना पळयता की ते मसाज थंय चालू आसता, कितें परत रेडियम विकप चालू आसता, किंवा भुरगे खंयच्या तरी हॉटेलान गाड्याचेर कितें तरी आयदनां धुवप, कितें तरी काम चालूच आसता. ही भुरगीं कोणाच्या घरान आमी गेल्या उपरांत आमकां उदक दिवपाक येता, कितें येता. सो बाल मजुरी ही कंप्लिटली वचोंक ना, ती आजुनूय आसा. आमी आनी आमी पळयल्या की प्रत्येक असेंब्ली सेशनान कोण तरी आवाज उठयता की आमच्या गांव आमच्या तालुक्यान भिकारी आसा. आमच्या हेतूर ते आमकां त्रास करतात
1: बरोबर.
0: आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढत असा, किंवा कित्याक तर बाल भुरग्यांक शिक्षण हे
1: मेळना
0: आणि त्याच्या पासून ती वंचित राहपाक. सो त्याच्या खातीर आमकां हे मनोवपाक जाय आणि आमच्या गोंयान ह्याची जागृताय
1: जावपाक जाय. बरोबर सांगले तुम्ही मॅडम, कारण शिक्षण हे मेळपाचो हक्क दर एकट्याक असा आणि तो हक्क काढून आम्ही तांकां कामांक लायता जाल्यार तांचो शिकपाची एज गेली न्ही, पिराय गेली. आता एक सांगात मॅडम, गोंयांत बाल मजुरी संदर्भात मुखेल अशी आव्हानां खंयची, कसल्या समस्यांक आमकां तोंड दिवचें पडटलें जर आमकां फाल्यां ही बाल मजुरी ना नपयत करपाक जाय जाल्यार आमच्या मुखावयली आव्हानां खंयची आसात?
0: सगळ्यांत पयली म्हणजे आमकां अशी जेन्ना भुरगीं जेन्ना दिसता तेन्ना आमी कितें म्हणटा की आमचे तो आमचो काम न्हू, तो धंदो न्हू. आमी तितक्या फक्त एक 10 रुपया दितली वयतली, ती कोणाच्या घरान काम करतले, आपूण बाबा आपले पाहुणशार घेतलो आनी वयतलो. सो तेका कित्याक पळोवपाक जाय? बिचाचेर गेले आपूण भोंवले की वयतले ना. त्या वेळाचेर आमी कितें करपाक जाय की एक कागाळ करपाक जाय. कागाळ म्हणजे कोणाक करूं येता? पोलिसांक करूं येता, नाल्यार 109 चायल्ड हेल्पलायन आसा तेंकां करूं येता, किंवा आमची जी बाल कल्याण समिती आहा तेंकां सुद्दां तुमी एक ईमेल धाडूं शकता, एक वॉट्सएप मेसेज धाडूं शकता, किंवा एक पत्र सुद्दां धाडूं शकता की अशे अशे भुरगें आमी त्या जाग्यार पळयल्ले आसा, आपल्याक तेजी परिस्थिती बरी दिसना, तेका तुमच्या मदतीची गरज आसा, तेका शिक्षणाची गरज आसा, तेजो फुडें जर उद्धार जावपाक जाय जाल्यार तुमी फुडें येयात आनी तेका मदत करा म्हणून.
1: सो खंय खंय दिसता भुरगीं आमकां ही मॅडम?
0: सांगपाचें जाल्यार आमी गाडे पळयल्या आसतले, हॉटेलां पळयल्या आसतली, बीच लायन एरियांनी पळयल्या आसतली, आमी आमची शिरगांवची जात्रा पळयल्या आसतली, ओल्ड गोंयचे फेस्त पळयल्या आसतले, मिलाग्रीसची फेस्त पळयल्या आसतले, सावथाक जर वचत जाल्यार थंय फेस्तां जाता, आमचे सप्ताक जाता, वास्कोचो सप्ताक जाता. तशेंच जर पळय म्हापसा जर मार्केटान वचून पळयशात जाल्यार शुक्रारचो बाजार जर पळयशात तुमी मेळटले, पणजे सिटी मार्केटान जर तुमी वचात, मिरामार बिचार जर वचात, तर तुमी खंय पणजे बस स्टँडार वचून पळया, म्हापसा बस स्टँडार जर टुरिस्ट बसीर लागता तेच्या फाटसून वचून पळया.
1: आतां ही भुरगीं भीक मागपीच म्हणटात तुमी, खंयचे कितें विकतात पळय, कोण फुगे बलून्स घेवन दिश्टी पडटा, बोमाडे, कोण आनी कितें अशें माथ्याक लावपाचे हे लावपाचे, त्या भुरग्यांची परिस्थिती कशी आसा मॅडम?
0: आमच्या कडेन अशा प्रकारची भुरगीं जे रेस्क्यू म्हणजे तेंकां कोणी तरी म्हणजे पुलीस हाडटा किंवा चायल्ड हेल्पलायन हाडटा, तेन्ना आमी पळयलां की त्या भुरग्यांक अन्न, वस्त्र, निवारा ह्यो तिनूय गोश्टी मेळनात, ती रस्त्याच्या कडेक दिलेली आसतात. सो तेंचे शिक्षण हे सोडूनच दिया, तेजे खंय नाम नासतात. सो ही भुरगीं जे तुमी बेसिक नेसेसिटीज जर आमी म्हणी जर त्योच तेंकां
1: मेळना.
0: सो तेंकां रेस्क्यू करपाक, तेंकां फुडें हाडपाक आनी तेंकां हाडलें तुमी म्हणू शकता की कामांक कोण लायता जाल्यार एक एकदां रॅकेटूच आसता. आमी पळयता की भुरगीं ट्रॅफीक जावन येता, तुमी पळयला आसतली रेल्वे स्टेशनाचे, मोस्टली रेल्वे स्टेशनाचे एक एक बाबा खंयची ट्रेन आयली, झारखंडची ट्रेन आयली, किंवा महाराष्ट्रांसून खंयसून ट्रेन आयली, किंवा उत्तर कर्नाटकांसून आयली जाल्यार लोडाचे लोडेत उतरले वयता. तेंच्या बरोबर आतां ते खूब जाणां म्हणटा की ते पेरंट्स आसता कितें आसता, पण आमचे कडेन जेन्ना येता आनी आमी जेन्ना तेजी इन्क्वायरी करता तेन्ना पेपर जे म्हणजे तेंचे बर्थ सर्टिफिकेट घ्या, आधार कार्ड घ्या, इलेक्शन खुबशा वेळाचे आधार कार्ड सगळ्यां कडेन मेळटा पण जल्माचो दाखलो मेळना, किंवा ते पेरंट्स जे कोण तेंचे इलेक्शन कार्ड मेळना काय, म्हणजे आधार कार्ड खंय ते इजिली करून ते घेवन येतात, तेंकां खबर आसा की ते कागद दिले की सुट्टली. सो ही भुरगीं कोण हाडटा, कितें हाडटा, तेचो तपास लावपाक हे पुलिसांचे काम आसा आनी तेंच्यांनी त्या पद्दतीन आपले नेसेसरी इन्वेस्टिगेशन आनी इन्क्वायरी करपाक आनी आमी त्या बद्दल बरयत आसता की बाबा पळया आयज वर्सा आमी भुरगीं हाडली, आमी सोडली, किंवा ती तेंकां व्हरून तेंच्या तालुक्यान म्हणजे किंवा स्टेटीन व्हरून सोडली ती परत येता,
1: फुडले फेस्तातले परत दिसता,
0: परत दिसती पडटली. सो ती बंद जावपाक जाय खंय तरी.
1: तशें जाल्यार आमकां एक सांगात मॅडम, ही बाल मजुरी जी आसा न्ही ती वळखून पयली काडची पडटली न्ही, खंय खंय जाता, कशी जाता, ते कितलें कठीण वळखप, कितलें कठीण, कितलें आव्हानां आसता तुमच्या मुखार हें करतना.
0: आतांच आमी जर उदाहरण दिवशी जाल्यार हालींच

0: जी पयला आसतले की पेपरार वाचला आसतले की म्हापशा की बस स्टँड आसा थंयसर फाटसून भुरगीं आसली म्हणून ती भुरगीं रेस्क्यू केली गेली आनी आमचे कडेन हाडली गेली. ज्या वेळाचेर ती आमचे कडेन येयली तेन्ना आमी आमकां कळ्ळें की उस्मानाबाद लातूर जी अर्थक्वेक जाल्लो थंयसर भुकंप जाल्लो त्या एरियेंतली ती म्हणजे थंयसर गरीब करी आनी ती कोणा वांगडा येयला ते तेंचे पेरंट्स म्हणजे रोखडेच ते दुसऱ्या दिसा आमच्या फुड्यान हजर जाले की आपल्याक ती भुरगीं दिया किंवा कित्याक तर ती भुरगीं आपल्या अमक्याची आपल्या कोणाची भावाची कोणाची भयणीची किंवा आपली भुरगीं म्हणून सांग पण तेंचे कडेन कागदोपत्री कांयच वेव्हार ना. आणि असे असे आमी आता पळयत आमी स्टडी जर आमचे फुडले फाटले रिकॉर्ड काढले जाल्यार पळयत की अशी भुरगीं ही प्रत्येक वर्सा येयलेली आसा. उत्तर कन्नडासून येयलेली आसा, झारखंडासून येयलेली आसा, ती हांगा अशी काम करीत आसा किंवा बलून हे बॅगींग करीत आसा. सो पण अजून पर्यंत की आमी त्यांचं म्होरक्या कोण जो कोण त्यांना टीम लिडर कोण हाडटा कोण की याच्या बद्दल आमच्या अजून गोव्यात तितके इन्व्हेस्टिगेशन जाऊंक ना. पोलीस माहिती दिणारे खूप कठीण असता. आमीच पहिला की हालीच आमच्याकडे एक भुरगे आयले जे कोणाचे तरी एका जाणटेल्याची सेवा करताले. ती जाणटेली मेली, ती मेल्या उपरांत तेणी तिका जे कोणी एजंटान हाडलेलो तेका तेणी फोन केलो आपल्याक व्हरपाक यो म्हणून. पण तो एजंट येयले ना म्हणून ते त्या फ्लॅटांसून भायर सरले. रस्त्यार रातच्या वेळार मेळ पोलिसांनी हाडून तेणी आमचे कडेन सोडले पण अजून आमकां तो एजंट मेळना. सो तो जो पर्यंत मेळना तो पर्यंत त्या भुरग्याचे रिहॅबिलिटेशन रिपॅट्रिएशन बऱ्या पद्दतीन जावचे कठीण वयता.
1: ह्यो समस्या जायत रावता न्ही अशें दिसता. वयर वयर सोंपो हे कित्याक काम करना, हांचे संरक्षण कित्याक तांकां मेळना, पूण हाच्या फाटल्यान जितले प्रश्न आसात ते सारखेच कठीण आसात. मॅडम आमकां एक सांगात की हा ही बालमजुरी जी आसा ताचे बाबतीन कायदोय आसा न्ही, त्या कायद्याचेर मातसो उजवाड घालात.
0: आमच्या गोव्यान आमचो गोवा चिल्ड्रन्स एक्ट आहा, परत सेंटराकसून जो आसा तो ज्युवेनाइल जस्टीस एक्ट आसा, तसोच चायल्ड बेगर एक्ट आसा. ह्या सगळ्या कायद्या भितर भुरग्याक खंय मेळटा थंयसून रेस्क्यू करप, पुलिसांचो चायल्डलायनीचो हेल्प घेवन, एनजीओ जे आसा तेंचो सगळ्यांचो हेल्प घेवन तेंकां रेस्क्यू करप आसा. आनी तेंकां आमच्या ह्या बाल कल्याण समितीच्या फुड्यान हाडून ते प्लेस जे आमचे कडेन मुखार दवरता, तेज्या उपरांत आमी तेंची इन्क्वायरी करता आनी फायंड म्हणजे फुडें वचून आमी पळयता की तेंचे कोण आवय बापूय आसा, रिलेटिव्स आसा, खंयच्या गांवांतली आसा ती, खंयच्या स्टेटींतली आसा ती, तेंच्या बद्दल कितें करूं येता, तेंची एज कितें आसा, तेंकां बाबा शिक्षणा खातीर प्रवृत्त करून खंयच्या तरी एक चायल्ड केअर इन्स्टिट्युशनान घालूं येता किंवा अदरवायज समज जर कोण तो म्होरके आसा जाल्यार तेज्या अगेन्स्ट कंप्लेन रजिस्टर करून FIR रजिस्टर करता. आनी जेन्ना हे भुरगे तेंकां रिहॅबिलिटेट रिइंटेग्रेट एन्ड रिपॅट्रिएट केले वयता म्हणजे कितें आसा, रिहॅबिलिटेशन म्हणजे समजा जर त्या पुनर्वसन करप, खंयच्या इन्स्टिट्युशनान दवरून तेंकां शिक्षण जर कोणूच ना आनी आमकां कांयच मेळना, तेजो धागे दोरे कांयच मेळना खंय वचपाचे खंय सोडपाचे, जाल्यार आमी तेंकां दवरूं शकता. किंवा तेंकां रिहॅबिलिटेट म्हणजे कितें, ते बाबा दुसऱ्या स्टेटींतली आसा, आतां एक उत्तराखंडाची आसा किंवा झारखंड, त्या थंयसर धाडपाची, त्या स्टेटीन धाडपाचे, त्या बाल कल्याण समितीक आमी बरयता, तेंचे कडसून रिस्पॉन्स घेता आनी तेंकां सांगता की तुमी हें करा, ना जाल्यार आमी तेंकां कितें करता रिइंटिग्रेट करता. म्हणजे हांगासरूच खंय तरी तेंकां हें करून जो पर्यंत कोण ट्रेस जायना तो पर्यंत तेंचे कल्याण म्हणजे शिक्षणाचो सगळो कितें आमी पळयता, गव्हर्नमेंट पळयता. डायरेक्टरेट ऑफ वुमन ऑफ चायल्ड डेव्हलपमेंट आसा, सेंट्रलाक वुमन मिनिस्ट्री आसा, सो तेजे वुमन एन्ड चायल्ड मिनिस्ट्री आसा, तेज्या अंडर तेंकां एक प्रकारचो फंड्स क्रिएट केलेलो आसा भुरग्याच्या कल्याणा खातीर, त्या फंड्सांच्यान तेंचो उदरनिर्वाह केलो जाता.
1: म्हणजे सरकारी पातळीर त्या भुरग्यांची पुनर्वसणूक करपाक वाव हो जाता, पूण हो प्रश्न परत परत दर वर्सा घडत आसता. तर आमच्या मोगाळ ऐकुप्यां खातीर हांव सांगूंक सोदतां, एडवोकेट सुषमा तुकाराम मांद्रेकार उर्फ सुषमा हरीश चोडणकार आयज आमच्या स्टुडियोंत आसात. चायल्ड वेलफेअर कमिटी नॉर्थ गोंयच्यो त्यो अध्यक्ष आसात आनी आदल्यो बाल हक्क आनी संरक्षण आयोग गोंय राज्याच्यो त्यो आदल्यो अध्यक्ष. आयज म्हळ्यार 12 जून हो जागतीक बाल मजुरी विरोधी दीस आनी ह्या दिसाचेर त्यो उजवाड घालता. मॅडम तुमी आतां चायल्ड वेलफेअर कमिटीच्यो अध्यक्ष, बाल हक्क आनी संरक्षण आयोगाच्यो आदल्यो अध्यक्ष ह्या नात्यान जेन्ना तुमी ह्या भुरग्यां कडेन डील करता, ह्या भुरग्यां कडेन वावुरता, तेन्ना आमकां एक गजाल लक्षांत येता की चडशीं भुरगीं ह्या गजालीक बळी पडिल्लीं आसता मजुरी खातीर, जाल्यार हाचेर मातसो उजवाड घालात मॅडम. खंयची भुरगीं चड बळी पडटात ह्या गजालीक?
0: बळी पडटा म्हणजे मोस्टली जेंचे तेंचे कडेन साधन सुविधा ज्या फॅमिली कडेन आसता. आतां हांवें सांगले एक उदाहरण दिले उस्मानाबाद लातूर जिल्हा हो भुकंप पिडीत एरिया, उत्तर कन्नडा जो आसा कर्नाटका हेतूले ह्यो एरिया अशे कितें रिमोट एरियाज अश्यो,

0: सर ट्रान्सपोर्टेशन ना कांय ना फॅसिलिटीज ना परत रिसोर्सीस अवेलेबल ना
1: ना.
0: स्वताचो बाबा उदन म्हणजे दोन वेळचे जेवणा खातीर सुद्धा ह्या जेंचे उद्ध्वस्त जाल्लेले संवसार आसा.
1: कुटुंबा हय
0: झारखंड हे एरिया सुद्धा पळयत जाल्यार ट्रायबल एरियास त्यो
1: गरिबी
0: गरिबी इतकी गरिबी की पयशांचो वनवा आसा. गोव्यान जर तुम्ही पळयशे जाल्यार आमचे गोंयकारांची अशी भुरगीं तुम्ही केन्ना अशी बाल मजुरी म्हणजे आपल्या शेतांनी बितांनी काम करताना पळयतली पण तितक्या पुरती पण ती भुरगीं शिकतातूय. पण ही जी ज्यो म्हणजे स्टेटीज हांवें सांगल्यो थंय अशें आसा की थंय शिक्षणा पासून ती वंचीत आसा, पयशां पासून वंचीत आसा, दोन वेळच्या जेवणा पासून ती वंचीत आसा. जर शिक्षणूच मेळण्या खातीर मेळना त्या वेळाचे त्या भुरग्यांचे कितें जातले फुडें तेंचो. सो ती कितें करता आवय बापूय किंवा

ऐकपनो तुम्ही ऐकता शुभ प्रभाती कार्यावळ. ऐकपनो जिवितान सुख दुख वांगडा जाता, त्याच्या बरोबर दुखा आणि हास्यही आमकां मेळिल्ले एक निसर्गदत्त देवाची देणगी. दुख आमकां खूब कितें शिकून वता आणि मुखामळावेले हास्य आमकां जिवितान फुडें वचपाक मदत करता. परिस्थितीची जाण करून निर्भयपणान फुडें वचूंक आमकां मुखामळावेले हास्य पुरेशें जाता.

0: तर ऐकून ही आशिल्ली आयची शुभप्रभाती कार्यवळ.
1: प्रभातम प्रभातम शुभप्रभातम.
0: आणि आता ऐकूया मुख्य खबरो.
2: नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला आमच्या देशान उदरगतीची उडी घेतल्या आनी फुडाराक सगळ्या वटांनी उदरगत जातली अशें केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आनी जलशक्ती मंत्री व्ही सोमण्णा हांणी म्हणला. पर्यटन खात्यान 2026-27 वर्सा पर्यटन हंगामा खातीर खासगी मालमत्तेत तात्पुरते शेक उबारपा खातीर आनी गोंयांत एरो स्पोर्ट्स कार्यावळी करपाक नोंदणी आनी परवानगी नूतनीकरणा खातीर अर्ज मागयल्यात. गोंयभरातल्या टॅक्सी आनी रेंट अ कॅब वेवसाय करपी वेवसायिकांनी तांच्या वाहनांक स्पीड गव्हर्नर बसोवन घेवचे अशें आवाहन गोंय येरादारी खात्यान केलां. रोटरी क्लब पणजी रिव्हिएराच्या निधीतल्यान 66 लाख रुपयांच्या आधारान दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलांत भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या हस्तुकी किमोथेरपी युनिट सुरू जालो. 2026-27 ह्या शैक्षणिक वर्सा सावन पयली ते 8वी मेरेनच्या सगळ्या वर्गा खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरणा खाला नवी पाठ्यपुस्तकां लागू केल्यात. ही सगळी पुस्तकां एनसीईआरटीन तयार केल्यात. अटल आसरा

आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टॅब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सर्टेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान.
अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा

अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतली. खुपशी प्रमुख अर्थवेवस्था अनिश्चितता आनी आर्थिक आव्हानांचो फुडो करता आसतना भारताची प्रगतीची गाथा जगाक प्रेरणा दीत आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. आसाम नागालँड शिमेर कच्चे तेल आनी सैमीक वायू सोदून काडपा खातीर आनी उत्पादन करपा खातीर केंद्र सरकार आनी आसाम आनी नागालँड सरकारां मदीं त्रिपक्षीय समजिकायेच्या कबलातीचेर सय जाली. आयसीसी बायला T20 क्रिकेट विश्वचषकाच्या 10व्या आवृत्तीक आयज सावन सुरवात जाता. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजच्यान उत्तराखंडाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतली. हे भेटी वेळार ती देहरादूनातल्या भारतीय लष्करी अकादमीतल्या 198व्या नेमान अभ्यासक्रमाच्या आनी 141व्या तांत्रीक पदवी अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडचो नियाळ घेतली. खुपशी प्रमुख अर्थवेवस्था अनिश्चितता आनी आर्थिक आव्हानांचो फुडो करत आसतना भारताची प्रगतीची गाथा जगाक प्रेरणा दीत आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. तांणी आत्मनिर्भरतेच्या दिशेन देशाचो संकल्प अदीक घट्ट करपाच्या गरजेर भर दिला आनी विशेषत अक्षय उर्जा क्षेत्रांत जागतीक स्तरावेल्या सर्वोत्तम पद्दतींचो अवलंब आनी अंमलबजावणी करपाच्या म्हत्वार उजवाड घालो. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयोजित नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलाच्या 11व्या बसकेच्या अध्यक्षस्थानार आसतना प्रधानमंत्र्यांनी हे प्रतिपादन केले. विकसित भारत @2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास ही या वर्साच्या बसकेची संकल्पना आशिल्ली. ह्या बसकेक 28 राज्यां आनी 5 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आनी प्रशासक उपस्थित आशिल्ले. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलाच्या बसकेत सगळ्या 28 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेवपाची ही पहिलीच वेळ. आसाम नागालँड शिमेर कच्चे तेल आनी सैमीक वायू सोदून काडपा खातीर आनी उत्पादन करपा खातीर केंद्र सरकार आनी आसाम आनी नागालँड सरकारां मदीं त्रिपक्षीय समजिकायेच्या कबलातीचेर सय जाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आनी नागालँडाचे मुख्यमंत्री नेयफ्यू रियो हांच्या हाजिरेंत नवी दिल्लीत ही कबलात जाली. ह्या वेळार उलयतना अमित शाह हांणी हाका इतिहासीक खीण म्हणले, कारण ह्या उपक्रमाक लागून तेल आनी सैमीक वायू हांच्या संशोधनाची संद वाढटली आनी खनिज संशोधनाची शक्यता निर्माण जातली. हो निर्णय नेशन फर्स्ट आनी सहकारी संघराज्याच्या भावनांचे प्रतिबिंब आसा अशें तांणी सांगले. तेल ही राष्ट्रीय संपत्ती आशिल्ल्यान ताच्या संशोधनात कसलीच आडमेळी येवची न्हय हाची जतनाय घेवन दोनूय राज्यांनी राष्ट्रीय हितांत मुखार वचपाचे मान्य केला अशें तांणी सांगले. हे कबलाती वरवी ह्या मळार तेल आनी वायू सोदपाक व्हड चालना मेळटली अशें गृहमंत्र्यांनी सांगले. ह्या कबलातीक लागून ह्या वाठाराची तेल काडपाची तांक, जी सध्या दिसाक 1000 ते 1500 बॅरल आसा, ती 10 पटींनी चड वाढटली असो अदमास आसा. फक्त एकाच वाठारांतल्यान 15000 कोटी रुपया परस चड उत्पादन काडपाची तांक आसा अशें अमित शाह हांणी सांगले.
1: हम सब एक ऐतिहासिक क्षण के साक्षी हो रहे हैं. ऑयल और नेचुरल गैस की एक्सप्लोरेशन की संभावनाएं बढ़ेगी, मिनरल की भी खनन की संभावना खड़ी होती है. दोनों राज्यों ने ये निर्णय किया 50-50% कर भारत के तेल के उत्खनन में बाधा न बने, क्योंकि ये राष्ट्रीय

0: संपदा है और मुझे लगता है कि ये भाव बहुत महत्वपूर्ण है।
1: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आयज सावन सुरू जावपी स्वित्झर्लंडाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात। ह्या दौऱ्या वेळार मंत्री स्वित्झर्लंडाचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलीन आणि स्वित्झर्लंडाची अर्थिक व्यवहार विभागाची राज्य सचिव हेलन बुडलिंगर आर्टिडा हांची भेट घेतले। तशेंच गोयल स्वीस वखद निर्माण क्षेत्रातल्या मुखेल प्रतिनिधीकडे संवाद साधतले। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान सांगले की ह्या दौऱ्याक लागून भारत स्वित्झर्लंड मधली अर्थिक भागीदारी अधिक घट्ट जातली आणि भारत युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन वेपार व अर्थिक भागीदारी कबलातीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुलभ जातली। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात।

0: गोयल स्वीस वखद निर्माण क्षेत्रातल्या मुखेल प्रतिनिधीकडे संवाद साधतले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान सांगले की या दौऱ्याक लागून भारत स्वित्झर्लंड मधली अर्थिक भागीदारी अधिक घट्ट जातली आणि भारत युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन वेपार व अर्थिक भागीदारी कबलातीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुलभ जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावल्यो खबरो. नवी दिल्लीत 13व्या ब्रिक्स चारीकरण मंचाची सुरुवात झाली. भारताच्या अध्यक्षतेखाला आयोजित या 2 दिवसाच्या मंचार ब्राझील, रशिया, इंडोनेशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हांगाचे मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि शारी विकास क्षेत्रातले तज्ज्ञ एकठांय आयल्यात. ते शारी विकासाकडे संबंधित महत्वाच्या प्राधान्यक्रमार चर्चा करतले. या मंचाचे उक्तावण करताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शारी व्यवहार मंत्री मनोहर लाल हांणी म्हणले की जागतिक विकासाच्या चर्चेत शारी विकासाचो अजेंडा अधिक ठामपणान मांडपाची ही एक संद आसा. सर्वसमावेशक शारी विकास हवामान आणि आपत्तींक फुडो करपाक सक्षम मुळाव्यो सुविधा, संस्थांचे बळकटीकरण आणि डिजिटल नवोपक्रम हे भारताच्या विकासगातेचे मुख्य आधारस्तंभ आसात असे ताणी अधोरेखित केले. ब्रिक्स शारीकरण मंचाच्या फाटभुयेर भारत आणि रशियामधी द्विपक्षीय बसकाय झाली. गृहनिर्माण आणि शारी व्यवहार मंत्रालयान दिल्या माहितीप्रमाण हे बसकेचे सहअध्यक्षपद गृहनिर्माण आणि शारी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू आणि रशियाचे बांधकाम, गृहनिर्माण व उपयुक्तता सेवा उपमंत्री युरी मुत्सेनेक हांणी भूषयले. शाश्वत शारी विकासाच्या क्षेत्रातले द्विपक्षीय सहकार्य वाढोवपाबद्दल सखोल आणि फुडाराचो वेध घेवपी चर्चा करपाची संद या बसकेतल्यान मेळ्ळी. दोन्ही वटांनी शाश्वत शारी विकासाबाबतच्या प्रस्तावित समजिकायेच्या कबलातीच्या चर्चेतल्या प्रगतीचो आढावो घेतलो आणि ती कबलात बेगिनात बेगीन अंतिम आणि पुराय करपाबद्दल आपली कटिबद्धता व्यक्त केली. सध्या सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून संबंधित क्षेत्राच्या पलतडी व्हड किंमत मेजची पडटा आणि वेगवेगळे बदल घडून येतात अशी चिंता परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी व्यक्त केली. फिनलँडात झाल्या कुलतारंता टॉक्स या उलोवपा वेळार फिनलँडाची परराष्ट्र मंत्री एलिना वाल्टोनन आणि संयुक्त अरब अमिरातचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुसीब बे हांचे वांगडा उदेती सत्ता आणि नवीन भूराजकीय स्पर्धा विषयार चर्चा करताना ताणी हे स्पष्ट केले. तसेच या संघर्षाचे परिणाम उणे करपाचे आणि मुत्सद्देगिरी खातीर अनुकूल परिस्थिती निर्माण करपाचे यत्न आंतरराष्ट्रीय समुदायान चालू दवरप गरजेचे आसा असे जयशंकर हांणी अधोरेखित केले.
2: Our largest oil supplier, little less than 40%, is Russia. Our largest gas supply is the United States. And that was not the case till the 28th of February of this year. The main supplier was Qatar. So what is happening is the world is also de-risking on the region. People are looking for alternative energy sources and saying, okay, I'm prepared to buy at longer distance, maybe at a higher cost, but there is a greater security about it, predictability about it. So what I see in a way is that the global energy scenario will fundamentally change after this.
0: आखाती वाटारातल्या बदलत्या दर्या सुरक्षा परिस्थितीच्या फाटभुयेर भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेखातीर सरकार खूप सतर्क आसा. संघर्षग्रस्त वाठारांनी वचपी भारतीय आणि परकी ध्वज आशिल्ल्या जहाजांचेर आशिल्ल्या सगळ्या भारतीय खलाशांक जहाज येरादारी महासंचालन मंत्रालयान अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगुपाचे सल्लो निवेदनात दिला. तसेच जहाज चालक, जहाज व्यवस्थापक आणि जहाज कंपनीक सक्षम आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या सध्याच्या दर्या सुरक्षा नेमांक आणि मार्गदर्शक तत्वांक खरपणान पाळो दिवपाक सांगला. आयसीसी बायला T20 क्रिकेट विश्वचषकाच्या 10व्या आवृत्तीक आजसावन सुरुवात जाता. स्पर्धेच्या सलामीच्या खेळात यजमान इंग्लंड श्रीलंका

0: एकविनो तुम्ही ऐकतात हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ आणि ही आशिल्ली बस इतना सा ख्वाब है या फिल्मातले गीत अलका याग्निक आणि रूपकुमार राठोड यांच्या आवाजात आदेश श्रीवास्तव यांचे संगीत आणि गीतकार आशिल्ले मन्ना अलवर गोल्डी.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी पेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळीन अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्यां मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयतां.

ऐक मनो जानी दुश्मन या फिल्मत गीतशिले सोनू निगम आणि अलका याग्निक हांच्या आवाजान आनंद मिलिन हांचे संगीत आणि गीतकार आशिले समीर.

ऐक मी नऊ इश्क या फिल्मातले हे गीत आशिल्ले उदित नारायण आणि विभा शर्मा हांच्या आवाजान. अन्नू मलिक हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांचे हे गीत तुम्ही ऐकतात. हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळी चित्रसंगीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान. फुडली गीतां आता ऐकूया, आपण घेऊया त्या पहिली लहानसो ब्रेक.

ऐकुपेनो प्यार किया तो डरना क्या या फिल्मातले गीताशिल्ले उदित नारायण यांच्या आवाजान समीर हांगेले आणि संगीताशिल्ले जतीन ललितांनी लिहिले. आणि या संगताक आयची चित्रसंगीतिकारेवळ हांगा सोपता.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

श्रोतेहो, हे आकाशवाणी पणजी केंद्राची महादेवी वाहिनी. सकाळचे 9:30 आणि 18 सेकंद होत आहेत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोत हो, आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा सरास, नाही का? साऱ्या दैवतात आई हे दैवत थोर। आईचं प्रेम, तिच्या हळुवार पाठीवर फिरणारा हात जपत असतो आमच्या भावना, आमचे मन।

श्रोते हो मनातले तरंग जेव्हा उफाळून येतात तेव्हा मनातल्या मनात ते सुखाचे क्षण आठवत जग विसरायला होतं, नाही का? कधी कधी असं होतं. केव्हा ते ऐकूया ह्या गाण्यात.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष, संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर, तिन्ही सांजा।

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 MHz अर्थात 1287 KHz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

एक हाँ आणि तू थॉमासीन कार्दोज आणि आयरीन हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले आणि ऐकपनो ही आशिल्ली आयची कातारांची कार्यवळ.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादयचन लावल्याला मी बोलता. सकाळची 10:30 आणि 14 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आज ऐकूया उस्ताद शहीद परवेज हांच्या सतारवादनान राग देशकार, तसेच पंडित रविशंकर हांचे सतार आणि उस्ताद अली अकबर खान हांचे सरोद वादनाची जुगलबंदी ताणी वाजयलो राग पलाश काफी.

ऐकपनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतात. हातून उस्ताद शहीद परवेज हांच्या सतारवादनान. राग देसकार तुम्ही ऐकलो. आणि आता ही कार्यावळ पुढे वाढताना पंडित रविशंकर हांचे सतारवादन आणि उस्ताद अली

ऐकपनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकतात. हातून उस्ताद शहीद परवेज हांच्या सतारवादनान. राग देसकार तुम्ही ऐकलो. आणि आता ही कार्यावळ पुढे वाढताना पंडित रविशंकर हांचे सतारवादन आणि उस्ताद अली अकबर खा हांच्या सरोदवादनाची जुगलबंदी ऐकूया. तानी वाजेल हवा असा राग पलाश काफी.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी

0: जी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसार भर
1: हय पुराय संसार भर
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तर एक वार करावे इकरावरा जाऊन 6 मिनिटं झाल्यात फिल्मी संगीत गाता रही मेरा दिल

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माझे चॅनल तुम्ही ऐकतात फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल. कार्यावळ सुरू करताना लगान या फिल्मातली ही गीता लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायल्या या गीता उपरांत ऐकूया अलका याग्निक आणि उदित नारायण यांचा आवाज. लगान फिल्मातली ही गीता ए आर रहमान यांच्या संगीत निर्देशनाखाला जावेद अख्तर यांचे.

हरिहरन कविता कृष्णमूर्ती आणि संगत यांनी गायल्या. बॉम्बे फिल्मातल्या ह्या गीता उपरांत ऐकूया नदीम श्रवण हांचे संगीत, परदेस फिल्मा खातीर आनंद बक्षी हांची रचना, गावपी कलाकार चित्रा शंकर महादेवन आणि संगती.

तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताची ऐकत गाता रही मेरा दिल। तरेकवार फिल्मी संगीत तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान। गम्मत जम्मत या चित्रपटात किशोर कुमार।

गम्मत जम्मत या चित्रपटात किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल तुम्ही ताल ठरला. फिल्मी संगीताचे ऐकत गाता रही मेरा दिल. ह्या उपरांत श्रेया घोषाल. हे गीत नीलकंठ मास्तर या चित्रपटातले.

सपनांच्या मार्गावर रॉकी लाचार रसांचे हे गीत संगीतकार शुबर्ट कोता मायरन मश्कारेनस मेक्सिकोता आणि संगतेने गायल्या ह्या गीता उपरांत चलते चलते अभिजीत आणि अलका याग्निक हांचा आवाज, जतीन ललित हांचे संगीत, जावेद अख्तर हांच्या गीता खातीर.

व्हरून भुरग्यावरी जिखून घेत म्हणटालो, कितें खाता रे तूं, तुजें पोट मोटें कित्याक, कितें तुज्याय पोटान पेटे बिटे ना मरे, अशें म्हणीत ताका घुंवडायत जमनीर दवरतालो. दीस वता तशें तशें चुन्नीचें पोट मोटें जावंक लागलें. आनी एक दीस चुन्नीन चार पेट्याक जल्म दिलो. चारूय धवे फुल्ल आशिल्ले. एकाच पेट्याक कपलाक मदीं एक काळो तिबो दिसतालो, पूण चारूय धवे फुल्ल गुटगुटीत दिसताले. तांकां भायर वरांड्यातच जागो करून दिल्लो. मोव मोव कपडे घालून एका कोनशाक कूड कशी केल्ली. चुन्नीच्या मनांत बुकी बसून त्या पेट्याक चाडटा ते पळयतना ताची तोखणाय दिसताली. हांवें मनांत म्हणलें, लोक ओगीच म्हणटात बुकी पेट्याक खातात. आमचो बुकी पळय काय बरो, आपल्या आवयच्या भुरग्यांक चाडटा, तांकां नितळ करता, तांची राखण करता. खरोच आमचो बुकी बरो गुणाचो मायेस्त अशी येवजीत हांव बुकीक तोखणायेन पळयताले. चार पांच दीस जाले रातचो बुकी आनी चुन्नी भायर वरांड्याच न्हिदताली. रस्त्या वयल्यान कुत्री गेली जाल्यार चुन्नी धावत रस्त्यार येवन त्या कुत्र्याच्या आंगार वताले. बावडे कुत्रे कितें करतले, घडला ते कळच्या पयलीच धांव मारताले. आनी हांव भियोन चुन्नीक पळयत येवजितालें, हे चुन्नी माजर जावन कुत्र्याच्या आंगार कशें धांवता, हाका भिरांत दिसना. पूण ती चुन्नी एक आवय आशिल्ले, चार पेट्यांची आवय. ताका आपल्या पेट्याक खावंक येता अशें दिसलें काय ते तांकां मारूंक धांवताले. तो दीस शुक्रार आशिल्लो. सांजेची चार वरां जाल्ली. हांव जेवन न्हिदिल्लें. आकाश ट्युशनाक वचूंक भायर सरतालो. न्हिदिल्ले कडेन म्हाका हालयत आकाश हाडटलो. मा मा बुकीन पेटे काडले, खरेंच मा भायर वचून पळय बुकीन पेटे काडले. तो ट्युशनाक गेलो. हांवें उठून तोंड धुलें, च्या केली आनी भायर वरांड्यांत बशिल्ले कडेन म्हाका आकाशान म्हणिल्ली उतरां याद जाली. हो म्हजी फकाणां करून गेला आसतलो अशें दिसलें. तरी पळोवया कितें जालां तें. अशी येवजून माजरा सरी गेल्यार चार माजरांच्या पेट्या मदीं आनीक दोन धवे फुल्ल पेटे आशिल्ले आनी तेच आतांच जल्माक आयल्यात अशें दिसताले. चुन्नीन आनीक दोन पेटे काडले आसतले. अशें कशें जातले, दोन दिसां उपरांत चुन्नी परत पेटे कशें काडटले. ताचे तर चार पेटे पयलींचे, मागीर हे आतांच काडिल्ले दोन पेटे कोणाचे. येवजीत येवजीत हांव घरांत गेलें. हे दोन पेट्याचे कोडे म्हाका सुटना जाले. परत भायर येवन पळयल्यार बुकी उदारो न्हिदला आनी चार चुन्नीचे दोन आपले अशे सवूय पेट्याक पोटार घेवन दूद दितालो. अरे च्या, हे तर माजर बुकी न्हय. आमी ताका इतले दीस बुकी समजली आनी हांव बुकीक पळयतच उरले. आगे मा, काल हांवें बुकीक वयर उखलून घुंवडायलो मगे, कोण जाणा ताच्या पोटांत पेटे आसले म्हूण. समर बडबडलो. हो आमगेलो म्हणूंक लागलो, आगो तुका हांवें एक दीस म्हणिल्ले ते माजर न्हय मुगो, पूण तूं बुकी बुकी करीत रावले. खरेंच हांव फटवले, पूण कितें करतले. ह्या माजरांनी माया लायिल्ली. तो बुकी जावं माजर, आतां आमी ताका बुकीच म्हण उलो मारताली. आनी ते माजर धांवन येताले चुन्नीच्या पेट्याक आनी आपल्या पेट्याक व्यंगान. बुकी माजर रातभर दूद दिताले आनी चुन्नी चुन्नी सुशेगात आंग सोडून हांगा थंय भोंवताले. आपले आनी चुन्नीचे पेटे हातूंत कसलोच भेदभाव नासतना तितल्याच मायेन बुकी माजर सवूय पेट्यांक दूद दिताले. खंयच्याय पेट्याक उखलून धरले जाल्यार बुकी माजर धांवत येताले. मेव मेव करून पेट्याच्या फाटल्यान भोंवताले. सकल दवरले काय तोंडात दवरून उखलताले आनी आसा त्या जाग्यार पेट्याक मदीं व्हरून दवरताले. ते सवूय पेट्याची आवय जाल्ली बुकी माजर. एके राती दोन सुणे आमच्या वरांड्या भायर आयली. तांकां चुन्नी आनी बुकी फुरफुरता ते पळोवन आमी रातचे सवय पेट्यांक घरांत घेतले. चुन्नी आनी बुकी घरांतच रावली, पूण तांकां घरांतच दवरप कशें शक्य जातले. त्या सवय पेट्याच्या गुवा मुताचो वास मारतालो. चार पांच दिसांनी तांकां आमी परत वरांड्यात दवरले. रातची 11:30 जाल्ली. आमी न्हिदिल्ली. भायर माजरां कोणा कडेन तरी झगडटात असो आवाज येवंक लागलो. हांवें समराक उलो मारून बेगीन दार उगडूंक सांगले. आमी उठ्ठा भायर येता म्हणल्यार आमच्या बुकी माजराक कुत्र्यांनी फाफसून उडयले. ते मेल्ले. दारांत तीन सुणी उबी राविल्ली. भायर वरांड्यांत सोपना सरी बुकी माजर मरून पडिल्ले. धाकटे पेटे खाचीत लिपून कडकडटाले. ताच्या मरान चुन्नी आपल्या आंगाची लव फुलोवन फुरफुरताले, कडकडटाले, पूण पेट्या मनांतच उबे राविल्ले. आमी भायर आयल्यात ते पळोवन सुण्यांनी बुकी माजराक तोंडान धरून धांव मारली. आमी हय हय शूत शूत करून ताका मारूंक धांवली, पूण तांणी बुकी माजराक घेवन धांव मारलीच. आमी कांयच करूंक शकली नात. ती सुणी पेट्याक खावंक आयिल्ली. चुन्नी म्हातारे तांचे कडेन कशें झगडटले आसले. बुकी माजर पेट्याचो जीव वाचूंक आपूण झगडूंक गेले आनी मेले. चुन्नी सामकार बुकी माजराक सुण्यांनी उखलून आपटून मारले. चुन्नी शेपडी फुलून सगळेच थरथरताले.

0: भयणीनो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमची ही भेट अस्तुरी कार्यावळींत 12:33 जातात. स्वर संगम कार्यावळ घेवन येता गीत गजल काय खिणातोच.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अनुवर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रावेल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90व्या प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
0: भयणीनो, परतून एकदा तुमकां सगळ्यांक येवकार स्वर संगम कार्यावळींत. आयची एक कार्यावळ घेवन येता गीत गजल आनी कार्यावळीची ही सुरवात सोनू निगम हांणी गायिल्ल्या ह्या गितान.

कोरासे पंग कोरास कितेन असतात आमच्या आल्यानात काय बरे मांडो वाजूया।

आल्फ्रेड रोज हांचो आवाज एफ एम आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान तुमी आयकतात कानो आवळा कार्यावळी तथा निमणे सुवातेर हो उडपाचो माणो गायता मान सोबाण.

माणसो बाण हो पंगड गायता उडपाचो मांडो कानोळा कार्यावळींत निमणे सुवातेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान ह्यो कार्यावळी तुम्ही आयकतात. 1:30 मिनटांचेर दिल्ली केंद्रा वयल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती

जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पीव्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरी सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्यूयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्यपदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली.

0: खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ्यात 1:40 झाल्यात. तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. सदाफुली कार्यावळी आता सुरू करताना गावचे गीत, कृष्णा सिग्नापूरकर हांचा आवाज.

सदा फुली कार्यावळीतले हे निमाळे गीत बिंदी अवस्थांच्या आवाजान दोन वरां आता जायत आयल्यात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिल्ली केंद्रावेल्यान खबरो आमी संक्षेपीत करता. पयली इंग्लिशीतल्यान आणि उपरांत 2:15 मिनटांचेर हिंदीतल्यान.

0: मोहब्बत कभी कभी।
1: लता मंगेशकर हिणे गायल्या आंखे फिल्मातल्या ह्या गीता उपरांत उमराव जान ह्या फिल्मात तलत अजीज खय्याम हिणे संगीतबद्ध केली ही गजल शहर यार हांची।

अर्थ या फिल्माचो आवाज चित्रा सिंहांचो आशिल्लो. चित्रसंगीत तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. 3 वरांचेर दिल्ली केंद्रा वेल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतले हिंदीतल्यान, 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान आणि आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो मुखेल खबरो 3 वरां 10 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटल्यो. या खिणाक किशोर कुमार कार्यावळींतलें हें निमाणें गीत एक महल हो सपनों का. ह्या फिल्मा खातीर रवी हांचें संगीत, साहीर लुठियानवी.

0: नमस्कार, ही आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या फुडारपणाखाला गोयच्या उदरगतीक गती मेळ्ळी आणि राज्याच्या प्रगतीक हातभार लागलो असं मुखेलमंत्र्यांनी म्हटलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या फाटभुयेर आयोजित पत्रकार परिषदेन मुखेलमंत्री उलयताले. गोय उजो पालोवपी दळ आणि आपत्कालीन सेवा संचालनालयान प्रशिक्षण आणि क्षमता वाढोवपाच्या उद्देशान ऑनलाईन उजो पालोवपाचे प्रशिक्षण मॉड्यूल तयार करपाखातीर 12.68 लाखांच्यो निविदा काढल्यात. मणिपाल कर्नाटक हांगाच्या नामनेच्या डॉ टी एम ए पै साहित्य पुरस्काराखातीर अनंत अग्नी हांचे आत्मशोध हे पुस्तक वेचून काढला. गोयांत 26 सुवातींनी एआय आधारित कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलैसावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदिनो हांणी दिल्या. आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा योजनेखातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. भारत बांगलादेश सीमेचेर शांतताय सुशेग आणि स्थिरताय तिगोवन दवरपाखातीर भारत आणि बांगलादेशान आपली वचनबद्धताय परतून उक्तायल्या. श्री अमरनाथ यात्रेचे तयारेचो नियाळ घेवपाखातीर केंद्रीय घरमंत्री अमित शहा आणि आयज नवी दिल्लीन उच्चा पावड्यावेली बसका घेतली. 2 दिसांच्या ब्रिक्स कृषी मंत्री परिषदेची सुरुवात आयज मध्य प्रदेशातल्या इंदोर शारांत झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सगळ्या प्रतिनिधींक येवकार दिलो आणि पुराय संसार वसुदैव कुटुंबकम ही भावना मुखार व्हरपाचेर भर दिलो. अर्थिक समावेश आणि उद्योजकते सावन शिक्षण भलायकी नितळसाण घर खेळ विज्ञान आणि शासन हाचे मेरेन विंगड विंगड वाठारांनी बायलांचो महत्वाचो वाटो असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मत उक्तायले. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि पिछले 12 वर्ष में सरकार ने महिलाओं के नेतृत्व वाले विकास को आगे बढ़ाने के लिए काम

गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ 8:15 आयकूंक रावात. समाचार संध्या 8:45. 9:00 News@9 आयकूंक मेळटली. स्पॉटलायट 9:15 आयकूंक रावात. 9:30 करंट अफेअर्स. मनपसंत गीते ही कार्यावळ 10:00 आयकूंक रावात. आनी इश्टानो 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विद्राबजा कार्यावेळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 रंगलेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत जमिनीची मशागत आणि तरव्यांची लावणी या विषयाचेर कृष्णनाथ नायक हाणे दिल्ली माहिती ऐकूक रावात फाल्या सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया काळजाचे विकार या विषयाचेर डॉक्टर रामनाथ नेवरेकार हाणे दिल्ली माहिती. गोय खबरापत्र 7:30 ऐकूक मेळटले. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लिश. चित्रसंगीताची कार्यावळ 8:50 ऐकूक रावात. 9:02 मराठी गीतांची कार्यावळ ऐकूक रावात.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत मोहम्मद दिलशाह खा हांचे गायन फाल्यां सकाळीं 10:30 आयकूंक मेळटले. 11:05 गाता रहे मेरा दिल ही हिंदी गितांची कार्यावळ आयकूंक रावात. अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत रुपा कोसंबी हांच्यो कविता आयकूंक मेळटल्यो 12:10 आनी उपरांत 12:30 स्वरसंगम ही संगीताची कार्यावळ आयकूंक रावात. कानळा वोवळा ही कातरांची कार्यावळ दनपारां 1:05 आयकूंक रावात. 1:40 सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ आयकूंक मेळटली.

मिड डे न्यूज इन इंग्लिश दोन वरांचेर, दोन वरां सावन 15 मिनटांचेर दोपहर समाचार. हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ दनपारा 2 वरां सावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात. फाल्यां सांजे 5 वरां सावन 30 मिनटांचेर मराठीतल्या युवाणी कार्यावळींत मोनिका गांव संचे कविता वाचन आयकूंक मेळटलें.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजातल्यान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. श्रीधर कामत हांची रचना आणि अशोक पत्की हांचे संगीत आशिल्ले. आता ऐकूया बिंदिया वस्त हांच्या आवाजातल्यान मुखावेले गीत.

0: आजच्या तिन्ही संजा कार्यक्रमामध्ये ऐकूया प्रज्वलिता गाडगीळ यांचं कविता वाचन.
1: मन माझे प्रवाहे वाहत राहे, मन माझे प्रवाहे वाहत राहे, वाहता वाहता निर्मल होई, वाहता वाहता निर्मल होई, विचार तरंग येतीनी जाते, विचार तरंग येतीनी जाते, कुठून किती सांगू मी कशी, कुठून किती सांगू मी कशी, विचारांचा भोवरा होतो केव्हा, विचारांचा भोवरा होतो केव्हा, सापडता त्यात सुटका नाही. मन प्रवाही वाहत राही, सुखाने दुःख त्यातच वाहे, सुखने दुःख त्यातच वाहे, सुख गवसता गगने जाई, सुख गवसता गगनी जाई, स्पर्शता दुःखाने अंतर पाहे, स्पर्शता दुःखाने अंतरी पाहे, अंतरी पाहता गगन गवसे, अंतरी पाहता

आता गगन गवसे, गवसलेल्या गगनात अंतर मोठे, माझे माना प्रवाही वाहत राय, अंतरी फुटता अमृत झरा, अंतरी फुटता अमृत झरा, अमृताची धार वाहे झरझरा, अमृताची धार वाहे झरझरा, ओंजळ भरून पिऊन मी घेई, ओंजळ भरून पिऊन मी घेई, मनाचा प्रवाह शांत होऊन जाय, मनाचा प्रवाह शांत होऊन जाय। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रीत। प्रीत ती झाली होती, प्रीत ती झाली होती पण प्रेमाचा गुलकंद झाला नव्हता, प्रीत ती झाली होती पण प्रेमाचा गुलकंद झाला नव्हता, गाठी भेटी झाल्या होत्या पण प्रीतीचा रस्ता तेवढा मळला नव्हता, पण प्रीतीचा रस्ता तेवढा मळला नव्हता। ओठ ओठाला भिडले होते, ओठ ओठाला भिडले होते पण गोडवा निर्माण झाला नव्हता, डोळ्याला डोळे भिडले होते पण भावनांचे गीत वाजता आले नव्हते, मुलायम हातात हात मिसळले होते पण संवेदनाचा स्पर्श झालाच नव्हता, रात्र रात्र सुद्धा जागवली होती, रात्र रात्र सुद्धा जागवली होती पण अंधाराचा अर्थच कळला नव्हता, दोन मनांचे मिलन झाले होते, दोन मनांचे मिलन झाले होते पण अत्तराचा फायाच दरवळला नव्हता, कुणी मज पाहिले नाही, कुणी मज पाहिले नाही नजर चुकून घेताना, कुणी मज पाहिले नाही नजर चुकून घेताना, कुणी मज ऐकले नाही तुझा संदेश येताना, किती त्या चांदण्या रात्री, किती त्या चांदण्या रात्री तसे सृष्टी लिफाफेते, मलाही समजले नाही तुझ्या पक्षार्थ घेताना, मलाही समजले नाही तुझा पक्षार्थ घेताना, तुझ्या व्यवहारात शिरताना, तुझ्या व्यवहारात शिरताना परतनेच विसरून गेलो, कुणी मज छेडिले नाही, कुणी मज छेडिले नाही तुझ्या स्तवत दान घेताना, धनाची चोरट्या पुंजी, धनाची चोरट्या पुंजी तुझ्यापाशी जमा झाली, कुणीही पाहिले नाही, कुणीही पाहिले नाही पुन्हा ती गुप्त होताना। कवितेचं नाव आहे मार्ग। जीवनाच्या मार्गावर फुले थोडी काटे भारे, हसत हसत काटे वेचे मार्ग आहे सुखमय हाची, हसत हसत काटे वेचे मार्ग आहे सुखमय हाची, बाळपण तारुण्यपण ते पाठोपाठ वृद्धापण ते, बाळपण तारुण्यपण ते पाठोपाठ वृद्धापण ते, मार्गी ही ना बुद्धी चाले, काळ खात आयुष्याले, आत्मविश्वासाने मार्गी वसा, आत्मविश्वासाने मार्गी वसा, सत्याचा तू घे रे, माय उभी ठामपणे ती, माय उभी ठामपणे ती आयुष्याच्या वळणावरती, मातीच्या या गोळ्याला ती बनविते सुंदर मूर्ती, अनमोल जीवन पाही, अनमोल जीवन पाही आदर्श हा थोर ठेवा, मती विवेक आनंदी, मती विवेक आनंदी गोष्ट राम अन कृष्णादी, मार्ग दिला जिजाऊनी आचरेला छत्रपतीनी, मार्ग दिला जिजाऊनी आचरेला छत्रपतीनी, आचरेला छत्रपतीनी, रक्त सांडले वीरांचे, रक्त सांडले वीरांचे मृत्यूलाही बिथरविले, मृत्यूलाही बिथरविले दुःखाच्या त्या डोंगर घाटी मोह माया नदी काठी, काम क्रोध पाषाणे ती जीवनाची अडते गती, काम क्रोध पाषाणे ती जीवनाची अडते गती, संत देशभक्त यांनी वाट दिली ती ठरवणी, संत देशभक्त यांनी वाट दिली ठरवणी। माझ्या कवितेचं नाव आहे तारीफ। किती करू तारीफ तिची, किती करू तारीफ तिची आणि किती करू कौतुके, सौंदर्य तिचे पाहून होती शब्दच माझे मुके, सौंदर्य तिचे पाहून होती शब्दच माझे मुके, निरागस लटके भावतीचे, निरागस लटके भावतीचे भारावती मजला अशी ती चंचला, मधुर कंकणे वाजती आणि मंद धुंद पैजणा, मधुर कंकणे वाजती आणि मंद धुंद पैजणा, सजले नेत्र अन बोल जादूई, सजले नेत्र अन बोल जादूई हेच तिचे आभूषण, हास्य घेऊन येई, हास्य घेऊन येई चांदण्याचा आभास, साक्षात अप्सरा पाहुना, साक्षात अप्सरा पाहुना तिजला टाक

शकती शत निश्वास, चाल तिची डोलात उजळते नितळ शुभ्र कांती, रुसवे फुगवे तरे वाईक आतून करती वार, रुसवे फुगवे तरे वाईक आतून करती वार, कटाक्ष इशारांची होते सुखाची कट्यार, चटक चांदणी जीवास माझ्या करते बैचना, चटक चांदणी जीवास माझ्या करते बैचना, हुकार तिचा लाभता देईन असंख्या पर्या उधळून. माझ्या कवितेचं नाव आहे गर्व. गर्वाचे पांघरुण घेऊन, गर्वाचे पांघरुण घेऊन पडशील डोक्यासकट, गर्वाचे पांघरुण घेऊन पडशील डोक्यासकट अभिमानानं जग पण गर्वाची कात टाकून, अभिमानानं जग पण गर्वाची कात काढून टाक. काय घेऊन आलास तू, काय घेऊन आलास तू, काय घेऊन जाशील तू, मनाला तुझ्या समजून घे आणि जन्माचे सार्थक करून घे, मनाला तुझ्या समजून घे आणि जन्माचे सार्थक करून घे. जीवनाचा अर्थ विसरू नकोस, जीवनाचा अर्थ विसरू नकोस, माणसाचे हे नाते जन्माचे. श्रीमंत लोकांना भूलून पैशाच्या लोभाने हरून जाऊ नकोस, देवाच्या गर्भकुडीपेक्षा तुझ्या देहाचे देऊळ साफ ठेव, देवाच्या गर्भकुडीपेक्षा तुझ्या देहाचे देऊळ साफ ठेव. जगणे म्हणजे अळवावरचा थेंब, जगणे म्हणजे अळवावरचा थेंब, जसे करशील तसे मिळवशील फळ, जसे करशील तसे मिळवशील फळ. जगाचा ठाव आणि माणसाचे मन, जगाचा ठाव आणि माणसाचे मन कोणच पारखू शकत नाही. फक्त पैसा आणि पैसाच सर्व नव्हे, फक्त पैसा आणि पैसा सर्वच नव्हे. माझ्या कवितेचं नाव आहे नजर. तू दिसली नाहीस तर जीव माझा तळमळतो, तू दिसली नाहीस तर जीव माझा तळमळतो, मन माझे स्थिरच नसते तुला पाहिल्याविना. माझ्या विश्वात जगताना तुझी खूपच आठवण येते, माझ्या विश्वात जगताना तुझी खूपच आठवण येते, तुलाच आणि तुला शोधते ही सखी फक्त तुलाच नाहते. कुठे लपून बसलीस ग, कुठे लपून बसलीस ग, तुझी तर सावली सुद्धा दिसत नाही. तुझ्या जीवनातील स्वप्ने सत्यात आणायला, तुझ्या जीवनातील स्वप्ने सत्यात आणायला तुला आणि तुलाच छोटे आहे ही नजर. रीतिरिवाजाच्या बंधनातून, रीतिरिवाजाच्या बंधनातून मुक्त झाल्यावर मी तुझी आणि तू माझी. आपले निर्मळ नाते जन्मोजन्मीचे, त्याला ना अंत ना सीमा, त्याला ना अंत ना सीमा. माझ्या कवितेचं नाव आहे संसार. या संसाराचे पायी राम आठवत नाही, या संसाराचे पायी राम आठवत नाही, सांगा गुरु कसे काही राम आठवत नाही. काकडा करीती भक्त जना, काकडा करीती भक्त जना, मी तर झाडीत अंगण, दिनक्रम असा सुरू होई राम देवळात बाई. या संसाराचे पायी राम आठवत नाही, धुणे भांडी करे नाच करीते चौफेर, चहा दूध मला हवे आई, चहा दूध मला हवे आई, राम आठवत नाही. 10 वाजले वेळेस पान वाडा भोजनाचे, अन्न ब्रह्म करी घेई, अन्न ब्रह्म करी घेई, पुण्य ब्रह्म श्रावणी. रांधा वाडा उष्टी काढा आत्माराम शांत करा, रांधा वाडा उष्टी करा आत्माराम शांत करा, यातच आमची पुण्याई राम आशीर्वाद देई, या संसाराचे पायी राम आठवत नाही. नाम तुझे कैसे घेऊ, नाम तुझे कैसे घेऊ, देवा मी अज्ञान, लोचनात रूप तुझे मनी वसो ध्यान. दारी तुझ्या येता देवा, दारी तुझ्या येता देवा, मन होई शांत, दर्शनाने तुझ्याच किरे दूर होई भ्रांत. ओढ माझ्या अंतरीची, ओढ माझ्या अंतरीची, तूच देवा जाण, गंध फुले नको तुला नको वात धूप. मनी भाव धरू निया करा जप तप, आळविता तुला, आळविता तुला मला खरे होवो ज्ञान. विष्णू कृष्ण राम सारे एकच रूप आहे, विचाराने स्मरा पहा अंतरात्मी पाहे. मानवास कळे नारे, मानवास कळे नारे आहे तो अजान, लोचनात रूप तुझे.

0: 对，money was 的。
1: आता समिती निसंचा कार्यक्रमामध्ये प्रज्वलिता गाडगीळ यांचं कविता वाचन ऐकलं आणि या कविता वाचनाने आजचा तिन्ही संचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल।

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 MHz अर्थात 1287 KHz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

आता ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो. नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोयात म्हत्वाची उदरगत झाल्या असं मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. गोयची भातबियाणी पुनरुज्जीवीत करपाचो वावर गोवा राज्य जैवविविधता मंडळान हातात घेतला. आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा योजनेखातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. लेखक

0: अनंत अग्नी हांच्या आत्मसोद या पुस्तकाक TMA पै साहित्य पुरस्कार फावो जाला. आता पुराय खबरो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दीत गोयात म्हत्वाची उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला.
1: मेजर बेनिफिट्स जर गोंयाक मेळ्ळो आसत 299 किलोमिटर ऑफ द नॅशनल हायवे इज एन कन्स्ट्रक्टेड इन द स्टेट ऑफ गोवा. टील नाव रेल्वे मॉडर्नायझेशनच्या बाबतीत 24 किलोमीटरचा ट्रॅक विच इज एन अप्रॉक्सिमेटली ट्रॅक ले फॉर द 164 किलोमीटर्स टोटल, म्हणजे हो जो इलेक्ट्रिफिकेशनचे काम हे गोंयात कम्प्लीट झाले, ज्याका आम्ही म्हणटा कार्बन इमिशन झिरो डाऊन करपा खातीर ही खूप महत्वाची आशिल्ली.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकाराच्या 12 वर्सांच्या कार्यकाळाच्या फाटभुयेर आयोजित पत्रकार परिषदेत मुखेलमंत्री उलयताले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या 12 वर्सांच्या नेतृत्वाखाला भारतान 3 महत्वाची यशस्वी पावलां घाल्यात. अखंड भारताच्या दिकेन कलम 370 रद्द करप, आतंकवाद आणि नक्षलवाद मुक्त भारताच्या दिशेन जाल्ली प्रगती, तशेंच 550 वर्सांच्या प्रतीक्षे उपरांत अयोध्येत राम मंदिराचे बांदकाम ही मुखेल कामां आसात. ह्या यशस्वी कारकिर्दीतल्यान केंद्र सरकाराची विश्वास विकास आणि जनकल्याण या तत्वप्रणालीची बांधिलकी दिसून येता. मोदी सरकारान देशाच्या एकत्मताय, सुरक्षितताय आणि सांस्कृतिक वारशाक बळकटी मेळोवपाक महत्वाची पावलां घाल्यात असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोयची भात बियाणी पुनरुज्जीवीत करपाचो वावर गोय राज्य जैव विविधताय मंडळान हातान घेतला अशें मंडळाचे वांगडी सचिव डॉ प्रदीप सर मोकादम हांणी सांगला. रक्तसाळ नावाचे गोयचे अस्सल भातबी हालींच कांय शेतकारांक दिला आनी तांची लागवड करपाक लायल्या अशें डॉ सर मोकादम हांणी सांगला. गोयात 26 सुवातींनी AI आधारीत कॅमेरे सुरू करपाचो निर्णय गोय येरादारी खात्यान घेतला. ही यंत्रणा 1 जुलय सावन सुरू जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो हांणी दिली. पणजे दोना पावला हांगाच 3 वेगवेगळ्या सुवातींनी 3 कॅमेरे आसात. AI कॅमेऱ्यावरवी चड वेगान गाडी चलयल्यार नोंद जातले आनी रस्तो नेमाचे उल्लंघन करप्याक त्यांच्या घराच्या पत्त्याचेर आपोआप चलन धाडटले. ही पद्दत 26 महत्वाच्या सुवातींनी सुरू करतात. हाका लागून लोकांक आपोआप आपली गती उणी करपाक प्रोत्साहन मेळटले. लोकांक जागृत जावन ही यंत्रणा योग्य रितीन चालीक लावपाक जाय अशें मंत्री माविन गुदिन्हो हांणी म्हणला. आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा येवजणे खातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. ह्या येवजणे वरवीं अनुसूचित जमातीतल्या कुटुंबाक नवे घर बांदपाक वा जुने घर परत उबारपाक 5 लाखां मेरेन अर्थीक मजत मेळूं शकता, जाल्यार घराच्या दुरुस्ती खातीर 3 लाखां मेरेन अर्थीक मजत सरकार दिता. ह्या येवजणेचो लाव मेळोवपा खातीर वर्सुकी उत्पन्नाची पात्रताय मर्यादा 3 लाखावयल्यान वाडोवन 5 लाख केल्या. ह्या बदलाक लागून चडांत चड अनुसूचित जमातीच्या कुटुंबाक घरा बांदपाक जावं नूतनीकरणा खातीर अर्थीक सहाय्य मेळोवप सहज शक्य जालां. गोय उजो पालोवपी दळ आनी आपत्कालीन सेवा संचालनालयान प्रशिक्षण आनी क्षमता वाढोवपाच्या हेतान उजो पालोवपाचे प्रशिक्षण मॉड्यूल तयार करपा खातीर 12.68 लाखांच्यो निविदा काढल्या. प्रस्तावित प्रणालीत डिजिटल प्रशिक्षण नोंदी, उपस्थिती नोंदी, प्रशिक्षण वेळापत्रक व्यवस्थापन साधना, विश्लेषणात्मक डॅशबोर्ड आणि उजो पालोवपा संबंधित 9 मुखेल अभ्यासक्रम असतले. या वेब आधारित व्यासपीठाच्या माध्यमातल्यान उजो पालोवपी कर्मचारी, स्वयंसेवक आणि हेर संस्थांक ई लर्निंग प्रशिक्षण व्यवस्थापन आणि प्रमाणपत्र सेवा दितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: मुखावेल्यो खबरो. मणिपाल कर्नाटक हांगासरल्या डॉ TMA पै

0: फाउंडेशनाच्या 2026 वर्षाच्या नामनेच्या डॉ टीएमए पै साहित्य पुरस्कारा खातीर लेखक अनंत अग्नी हांचे आत्मशोध हे पुस्तक वेचून काढला. मानचिन्ह आणि 25,000 रुपया असे या पुरस्काराचे स्वरूप असा. गोयातली मुखेल प्रकाशन संस्था संजना पब्लिकेशनात आत्मशोध हो लेखसंग्रह प्रकाशित केला. या पुस्तकात लेखकान पालकत्व, व्यक्तिमत्व विकास, तणावमुक्ती आणि करिअर मार्गदर्शन सारख्या विषयांवर आपल्या अनुभवातल्या बरयल्या लेखांचं आस्पाव केला. थोड्याच तेपात या पुस्तकाच्या 2 आवृत्त्यो प्रकाशित झाल्यात. या पुस्तकाचं इंग्लिश अणकार रोखडोच प्रकाशित जातलो. गुरु सांग्युसांग पोंगेनेर हांणी नागा लोककला आणि सांस्कृतिक परंपरा तिगोवन दवरपाक, तिचो प्रसार करपाक 6 दशका परस चड काळ ओपला. तांणी 2,000 वयर तरणाट्या कलाकारांक प्रशिक्षण दिला आणि 100 परस चड अप्रेंटिसांक मार्गदर्शन केला. तांच्या कार्याक 2026 वर्सात भारताचो 4थो सर्वोच्च नागरी सन्मान म्हळ्यार पद्मश्री पुरस्कार फावो झाला.
1: Six decades of dedication have borne ample fruit at programs like Kala Diksha and the Naga Wadir Welfare Culture Club. Guru Sangyusang Pongeneer has guided and trained thousands. Today he's the senior-most guru of the Ao Naga folk. His original folk compositions are performed on local, national and international stages. But even today, at 83 years old, his work isn't done.
0: स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा नियाळ घेतना राज्यात पहिली कितलो कोयर असलो आणि आता कितलो कोयर उरला हाचा अभ्यास करप गरजेचो असा असे पंचायत मंत्री माविन गुदिनो हांणी म्हणला. गोयातल्या कोयर व्यवस्थापन व्यवस्थेचो सखोल आढावो घेवपाची गरज त्यांनी ह्या वेळार उक्तायल्या. यान पहिली गोयात कितल्यो मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज असल्यो आणि आता कितल्यो कार्यरत असात हाचोय विचार जावपाक जाय. चिखली हांगासल्ल्या कोयर प्रक्रिया प्रकल्पासहित राज्यातल्या दुसऱ्या अशाच प्रकल्पांची कार्यक्षमताय तपासपाची गरज असा असं त्यांनी म्हणला. आपल्या वार्डात आणि पंचायत क्षेत्रात कोयराच्या विल्याचे व्यवस्थापन करप हे पंचायतीचे कर्तव्य असा. दुर्दैवान काय पंचायत या बाबतीत कमी पडटा अशी त्यांनी खंत उक्तायल्या. प्रत्येक व्यक्तीन आपण निर्माण करता तो कचरो हाचा विचार करप गरजेचो असा. गाव स्वच्छ दवरप ही सामूहिक जबाबदारी असून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि विलो लावप हे सगळ्यांचे कर्तव्य असा असं त्यांनी स्पष्ट केले. कोंकण रेल्वे महामंडळान तिकीट तपासपाची प्रक्रिया चढ खर केल्या आणि मे महिन्यात 951 तिकीट तपासपाच्यो मोहिमो हातात घेऊन तिकीट नासताना प्रवास केल्या 61,051 जणांक दंड केला. कोकण रेल्वे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटके हांणी ही माहिती दिल्या. या दंडाक लागून कोकण रेल्वेच्या तिजोरेत 3.70 कोटी रुपयाची भर पडल्याचे त्यांनी सांगले. कोकण रेल्वे प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करचो आणि तिकीट नसताना प्रवास करचो न्हय असे आवाहन त्यांनी केले. खेळ गोयचो क्रिकेट खेळगडो चिगुरुपती वेंकटान 4 जुलै सावन सुरू जावपी श्रीलंकेच्या येवपी भोंडे खातीर भारताच्या 19 वर्षा सकयल्या पंगडात सुवात मिळली. हवामान भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासाप्रमाण गोयात कमाल तापमान 33° सेल्सियस असतले जाल्यार किमान तापमान 28° सेल्सियस नोंद झाला. तशेंच कांय सुवातींनी मध्यम ते व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 12 वर्सांच्या कारकिर्दींत गोयात म्हत्वाची उदरगत झाल्या असं मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. गोयची भात बियाणी पुनरुज्जीवीत करपाचो वावर गोवा राज्य जैव विविधताय मंडळान हातान घेतला. आदिवासी कल्याण संचालनालयान अटल आसरा योजने खातीर गोयातल्या आदिवासी समाजातल्या 5 उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. अनंत अग्नी हांच्या आत्मशोध या पुस्तकाक टीएमए पै साहित्य पुरस्कार फावो झाला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
2: .33° म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 7:30 आनी 55 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकुया चावडेर कार्यावळ.

आता ऐकूया फाल्या विदर्भाच्या कार्यावळीची रुपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत जमनीची मशागत आणि तरव्यांची लावणी या विषयाचेर कृष्णनाथ नायक हाणे दिल्ली माहिती ऐकूंक रावत फाल्या सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूंक मेळटले काळजाचे विकार या विषयाचेर डॉ रामनाथ नेवरेकार हाणे दिल्ली माहिती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत मोहम्मद दिलशाह खां हांचे गायन फाल्यां सकाळी 10:30 ऐकूंक रावात.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

राजेश शिरभा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे

या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरुपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येऊल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्यप्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहर ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

0: टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरु होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरु होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुख येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मीटर मळ्यार 1287 किलोहर्ट्झचा वलयान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वलयान आम्ही उलयतात. 8:15 आणि 21 सेकंद जाल्ले आसात. आता ऐकूया गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

अनुप जलोटा हांच्या आवाजातल्यान एक गजल निकतीच तुम्ही ऐकली. आणि ह्या गजलेतल्यान आयची गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. इश्टानो 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात समाचार संध्या. न्यूज एट 9 9 वरांचेर आयकूंक रावात. 9 वरां जावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट. करंट अफेर्स 9 वरां जावन 30 मिनटांचेर आयकूंक मेळटली. 10 वरांचेर मनपसंत गीते आनी 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान।
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव।
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार।
2: गाव आणि हाँ।

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

233° म्हणजेच 1287 kV वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत तुमच्या आवडींचा गीतांचा कार्यक्रम मनपसंत गीते.

श्रुती हो आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या मनपसंत गीते या कार्यक्रमामध्ये मी तुमच्यासोबत आहे आर जे समीक्षा. तुम्हाला जर आमच्या मनपसंत गीते या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर 8380071054 या नंबरवर त्वरित संपर्क साधा. नंबर लिहून घ्या 8380071054. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातील एक गाणं.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातून हे भक्तिगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. संत एकनाथ यांची रचना होती. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजातून पुढील गीत.

सुधीर फडके यांनी गायलेल्या या गाण्यासाठी जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज ऋषिकेश व कुमारी साध्वी जोशी यांनी या गाण्यासाठी फरमाईश केली होती. आता ऐकूया अजित कडकड यांच्या आवाजातून पुढील गाणं.

या गाण्यासाठी फालजिका पंजाब, भूषण खेडा, विशू खेडा, लाडी खेडा, विशाल खेडा, शालिनी खेडा, टिवांशी खेडा यांनी फरमाइश केली होती. लता मंगेशकर यांनी गायलेल्या पुढील गाण्यासाठी कोल्हापूर इथून अरुण काळे, एडी काळे, अतुल गौतमी, धम्मादिना, तसेच तुषार कुरणे, प्राशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण यळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून फरमाइश केलेली आहे.

भीमराव पांचाळे यांनी गायलेल्या या गाण्यासाठी यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे आणि अर्पिताजी यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर ऐकूया आता पुढील गाणं.

स्वर्गीय आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यासाठी उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला हबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अहमद सय्यद आणि माहिरा सय्यद यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातून पुढील गाणं.

घन घन बरसात मेघ या गाण्यासाठी असनोडा बार्देशेतून श्यामसुंदर टांगसाळे यांनी आपली पसंती कळवलेली आहे. तर ऐकूया पुढील गाणं.

झाली तुमच्यावरती फिदा या गाण्यासाठी वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर।

सोलापूरवरून विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, अंकिता चौहान, अनिकेत चौहान, कल्याण मुंबईवरून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे, धायरी वडगाव पुण्यावरून विजय कांबळे, बेबी शौर्या, श्रेयस कांबळे, अंकिता कांबळे, रमाबाई कॉलनी घाटकोपर मुंबईवरून वैभव चौहान, आभीर चौहान, भीमराव चौहान, सुजाता चौहान यांनी या गाण्यासाठी आपली आवड कळवलेली आहे.

आता ऐकूया पुढील गाण्यासाठी. उषा मंगेशकर व चंद्रशेखर गाडगे यांनी गायलेल्या या गाण्यासाठी नांदेड महाराष्ट्रवरून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड व साई गायकवाड यांनी आपली पसंती कळवलेली आहे.

अनुराधा पौडवाल यांनी या गायलेल्या या गाण्यासाठी मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, श्रीमती नंदा बोडखे, हनुमान बोडखे, उत्तम जमदाडे यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. तर ऐकूया रुपेरी वाळूत हे गाणं.

तर या गाण्याने आजचा मनपसंद गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. तर आता भेटूया पुढच्या शुक्रवारी.